0: ರಂಗಾ ಉದಯದೇಶ್ ಮೇರು ಎವರೆಸ್ಟ್.
1: ಓಹೋ ಸರ್, ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಸಬ್ಬೈ ತಯಾರಿ ತ ಭಯೋ, ತರ ಕಾ ಗರ್ನೆ ಭನ್ನೆ ಟುಂಗೋ ಲಾಗೇನ. ಕೆ ಗರ್ನೆ ಹೋಲಾ?
2: ಕಿನ ಚಿಂತಾ ಗರ್ನುಹುನ್ಛ? ನ್ಯೂ ಕೈಲಾಶ ದರ್ಶನ್ ಹೋಟೆಲ್ ಛಂದೈ ಛ ನಿ.
1: ಕಸ್ತೋ ಹೋಟೆಲ್ ಹೋ ಕುನ್ನಿ? ಹಾಮಿಲೆ ಖೋಜೆಕೊ ಸುವಿಧಾಹರು ಛ ಕಿ ಛೈನ?
2: ಕಿನ ನಹುನು ಲ ಸುನ್ನುಹೋಸ್. ನೇಪಾಲಗಂಜ ಉಪಮಹಾನಗರಪಾಲಿಕಾ ರಾಜಾ ಗೇಟ್ದೇಖಿ 500 meters ಪೂರ್ವ ರಹೆಕೊ ಎಸ್ ಹೋಟೆಲ್ಮಾ ತ ಗಾಡಿ ಪಾರ್ಕಿಂಗ್ಕೊ ಸುವಿಧಾ ಭಯೇಕೊ, ಎಸಿ ರೂಮ್ಕೊ ವ್ಯವಸ್ಥಾ ಭಯೇಕೊ, ಕ್ಯಾಬಿನ್ ಸಹಿತಕೊ ರೆಸ್ಟುರೆಂಟ್ ಭಯೇಕೊ, ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ ಲಾಗಿ ಹಲ್ ಅನಿ ಆರ್ಡರ್ ಅನುಸಾರ ಸುಪಥ ಮೌಲ್ಯಮಾ ಖಾನೆಕುರಾಕೊ ಸಾಥೈ ಬಸೋಬಾಸ್ ಪನಿ ವ್ಯವಸ್ಥಾ ರಹೆಕೊ ಛ. ಎನಿವರ್ಸರಿ, ಬರ್ಥಡೇ ತಥಾ ವಿಶೇಷ ಪಾರ್ಟಿಕೊ ಅವಸರಮಾ 15% ವಿಶೇಷ ಛುಟ್ಕೊ ಪನಿ ವ್ಯವಸ್ಥಾ ಛ.
1: यति सुविधा पाएपछि त अब हामी ढुक्क भएर न्यू कैलाश दर्शन होटलमै कार्यक्रम गर्नेछौँ.
2: हजुर, न्यू कैलाश दर्शन होटल, नेपालगञ्ज उपमहानगरपालिका वडा नम्बर 20, राजा. सम्पर्क फोन नम्बर 98 84 66.
3: रंग बहार, रंग बहार
4: बर्जर संगै उपहारै उपहार. बम्परमा यामाहा रेजियर
3: बर्जर पेन्सले घर रंगाउनुहोस् र लकी ड्र मार्फत यामाहा रेजियर 125 स्कुटर बम्पर उपहार जित्ने मौका पाउनुहोस्.
4: साथै 65 इन्चको स्मार्ट टिभी, रेफ्रिजरेटर, वासिङ मसिन लगायत 350 भन्दा बढी आकर्षक उपहारहरू पनि. घर रंगाउ, खुशी बढाउ, उपहार जित्ने अवसर पाउ.
3: बर्जर पेन्स.
5: यो कृष्ण सार एफएम
6: 94 मेगाहर्ज. कृष्ण सार जत्तिकै तेज.
7: पूजा गरेर आगे टिका लगाइदेऊ.
8: होइन, के गरे आयो?
9: कान्छी लाबन्दी मलाई होइन,
8: टिका लगाइदेऊ. जुन लोप खुवाउँथे बा कान्छीसँग किन टिका लगाइ माइन गुरुको पूजा गरेर आएको टिका लगाइदेऊ.
9: उसलाई बेगर ल्याएछु, उसले पनि त मन्दिर जान्छ, उसकै हातको टिका लगाउनु नि, मेरो हातको किन लगाउनु पऱ्यो टिका?